रोडी करना हुजे दुश्मनी असांजी हुजे हा त प्लस असां सरियाम जेका बि रोड ते कारा ॿार न कयूं असांजो कुल मौसम बाज़ी आहे थोरो बि न कयूं पुलिस सां तालबो आहे त असांखे हक़ खपे न खपे